0: 98.5
1: 2000 FM.
2: Bile bile sen bir kahkaha, bense latife olamadık.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी सुरुची लिमये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आहे रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026, म्हणजेच वैशाख शुद्ध दशमी, शके 1948. काल साजरा करण्यात आलेल्या अँझॅक दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवातीला ऐकूया आपल्या व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश.

0: घराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पातशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदयसिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य, ढोल ताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.
4: सर्व व्यावसायिक प्रायोजकांच्या आर्थिक मदतीबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर आजचा पहिला मुख्य कार्यक्रम ज्यात सुलोचना निजामपूरकर गीतेच्या 15व्या अध्यायावर निरूपण करतील.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्लीत आम आदमी पक्षात फूट. राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदार भाजपमध्ये सामील. दिल्लीत ऑपरेशन लोटसला आणखी वेग येणार असल्याची चर्चा. पश्चिम बंगालमधल्या मोठ्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याबाबत आकडेमोड सुरू. आणि महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी राजकीय घडामोडींना वेग. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षातल्या असंतोषाचा शुक्रवारी अखेर स्फोट झाला. गेले काही दिवस पक्षाची नाराजी ओढवून घेतलेले राघव चड्ढा यांनी पक्षाविरुद्ध बंड करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राघव यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग आणि इतर खासदारांनीही आप या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. बंडखोरांच्या पाठीशी 7 म्हणजेच 2/3 इतक्या खासदारांचं बळ असल्यामुळं त्यांच्यासमोर कायदेशीर आव्हानं निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. बंडखोरांनी पंजाबमधल्या जनतेला धोका दिला असल्याचा आरोप करत पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आम आदमी पक्ष हा आता देशहितासाठी नव्हे तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करू लागला आहे असा आरोप राघव चड्ढा यांनी केला आहे. या घडामोडींमुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या गेल्या वर्षीच्या पराभवापाठोपाठ आपला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आपला खिंडार पाडल्यानंतर भाजपच्या ऑपरेशन कमळचा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या लोकसभेतल्या कमकुवत पक्षांकडे तसंच राज्यसभेत तृणमूल काँग्रेस आणि द्रमुककडे वळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आपमध्ये पडलेल्या फुटीचा 10 महिन्यानंतर होणाऱ्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्येही परिणाम होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच आपच्या पंजाबमधल्या आमदारांमध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभेसाठी गुरुवारी मतदान झालं. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये तब्बल 91% पुढं मतदान झाल्यामुळं त्याचा फायदा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या मतदानाचा फायदा भाजपला मिळेल असा एक प्रवाह आहे. या मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देहबोली आक्रमक झाल्यामुळं तसा अंदाज लावला जात आहे. तमिळनाडूत अभिनेते विजय बाजी मारू शकतील असंही सांगितलं जात आहे. राजीनामा द्यायला नकार दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी पाऊल उचलत गेली विधानसभाच बरखास्त करून ममता बॅनर्जी यांना बाहेरचा रस्ता दाखवला. सुवेंदू यांनी लोकभवन गाठत राज्यपाल एन रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. हे बातमीपत्र प्रसारित होईपर्यंत कोलकात्यातल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर त्यांचा शपथविधी पार पडला असेल. त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षांच्या ममता पर्वानंतर आता सुवेंदू पर्व सुरू होणार आहे. तमिळनाडूमध्येही तमिळगा वेत्री कळघम म्हणजे TVK चे प्रमुख जोसेफ विजय यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय यांना 106 जागा मिळाल्यामुळं त्यांना बहुमताचं गणित जुळवणं अवघड झालं होतं. द्रमुक आणि अण्णा द्रमुक एकत्र येतील अशीही चर्चा होती. मात्र विजय यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला तसंच दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनीही पाठिंबा दिला. त्यामुळं हे गणित जुळवण्यात यश आल्यानंतर जोसेफ यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे 116 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. 1-2 जणांच्या पाठिंब्याबाबत संभ्रम असला तरी विजय तो पाठिंबा मिळवतील अशी शक्यता आहे. हे बातमीपत्र प्रसारित होईपर्यंत विजय यांचा सुद्धा शपथविधी झाला असेल. आसाममध्ये हेमंता बिस्व शर्मा यांचा येत्या मंगळवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून KC वेणुगोपाल यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे तमिळनाडूत काँग्रेसनं द्रमुकची साथ सोडून अभिनेते विजय यांच्या TVK ला पाठिंबा देण्यामुळं इंडिया आघाडीला आणखी खिंडार पडलं आहे. लोकसभेतल्या विरोधी बाकांवर काँग्रेससोबत बसण्याची व्यवस्था नको असं म्हणत द्रमुकनं लोकसभा अध्यक्षांकडे
स्वतंत्र आसन व्यवस्थेची मागणी केली आहे. तर अडचणीच्या काळात आम्ही मित्रांना सोडून देणारे नाही असा अप्रत्यक्ष टोला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी राज्यसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी जाण्याची इच्छा भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळू शकतं. राज्यसभेत निवडीसाठी सध्याच्या महाराष्ट्रातल्या मंत्रिपदावर पाणी सोडण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. दरम्यान महिला आयोगाचं अध्यक्षपद कोणाकडं द्यावं याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही घेऊ शकलेला नाही. ज्येष्ठ उद्योजक आणि KPIT टेक्नॉलॉजीजसह कीर्तने पंडित उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर रवी पंडित यांचं शुक्रवारी पहाटे पुण्यात फुफ्फुसाच्या विकारामुळे निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. पंडित यांनी 1990 किशोर पाटील यांच्यासह KPIT टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. कीर्तने आणि पंडित या कंपनीचंही त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं. महाराष्ट्रात तापमानात वाढ सुरूच आहे. विदर्भात गुरुवारी चंद्रपूरनं 44.2 अंश सेल्सिअससह सर्वाधिक तापमान नोंदवलं. मुंबईसह कोकणात आर्द्रतेमुळं कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या वर गेलं असून हवामान खात्यानं विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान मे महिन्यातल्या सुट्ट्यांचा हंगामही सुरू झाला असून महाबळेश्वर आणि माथेरानसह थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांची पसंती आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षामुळं यंदा देशांतर्गत पर्यटनाला जास्त मागणी असल्याचं पर्यटन कंपन्यांचं म्हणणं आहे. अग्रलेख. सकाळनं मंगळवारच्या अंकापासून अग्रलेख बंद करून वेगळा पायंडा पाडला आहे. त्यावर वाचकांच्या अनेक प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या असल्या तरी सकाळनं अग्रलेख बंद करण्याची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. लोकसत्तानं सिंदूरचा सांगावा या अग्रलेखामध्ये सिंदूर मोहिमेला 1 वर्ष झाल्याच्या निमित्तानं भारत पाकिस्तान प्रश्न अजून सुटला नसल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याला नकार दिल्याबाबत महाराष्ट्र टाइम्सनं आकांड तांडव कशाला या अग्रलेखामध्ये ममता यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सामनानं आपल्या अग्रलेखाचं शीर्षक हे जिंकतात तरी कसे असं दिलं आहे. आणि आता अमरावतीचे जाज्वल्य नेते बच्चू कडू यांनी अखेर प्रहार ही आपली संघटना बरखास्त करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळं कडू यांचं तोंड गोड झालं असलं तरी भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं तोंड मात्र कडू झालंय. बच्चूभाऊंनी आतापर्यंत टॉवरवर चढण्यापासून अगदी जलसमाधी घेण्यापर्यंत सगळ्या प्रकारची आंदोलनं करून बघितली पण सत्तेचा सोपान काही त्यांना पार करता आला नाही. त्यामुळं ते बिचारे अस्वस्थ होते. खरं तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीमध्ये जाऊन सुद्धा त्यांना मंत्रिपद काही मिळालं नव्हतंच. 2024 निवडणुकीत तर आमदारकी सुद्धा गेली. बर तोंड इतकं फाटकं की स्वतःशी संवाद साधताना सुद्धा स्वतःला 2-4 शिव्या हसडतील. त्यामुळं प्रहार नावाची आपली महासंघटना बंद करून त्यांनी शिंदे यांच्या पक्षाच्या वळचणीला जाणं अखेर पसंत केलंय. मंत्रिपदाची माळ वगैरे त्यांच्या गळ्यात पडेल की नाही माहीत नाही पण किमान एकनाथ शिंदे तरी त्यांच्या तोफेच्या तोंडी जाणार नाहीत हे नक्की. विदर्भात तर्री पोहे प्रसिद्ध आहेत. बच्चूभाऊ नावाची तर्री मात्र एकनाथ शिंदे यांना झोंबणार की स्वादिष्ट वाटणार हे मात्र काळच ठरवेल. बराय तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मी योगिनी लेले सर्व श्रोत्यांचं आपल्या आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या या कार्यक्रमात माझी एक मैत्रीण सौ नेहा धर ही तिचं मनोगत आपल्याला सांगणार आहे. नेहा मूळची पुण्याची, 1999 साली ते ऑस्ट्रेलियाला आले. नवरा, दोन मुलं असं छान चौकोनी कुटुंब. नेहाला स्वतःचं घर, संसार आणि नोकरी याचबरोबर समाजकार्य करायचीही आवड आहे. विशेषतः मराठी कट्टाळ संस्थेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आणि गणपती उत्सवात तिने अनेक जबाबदारीची कामं सांभाळलेली आहेत. नेहानं यापूर्वी आकाशवाणी सिडनीवरही कार्यक्रम सादर केलेले आहेत. नेहा स्वतः उत्तम गातेसुद्धा. अगदी दोनच शब्दात नेहाचं वर्णन कर असं जर कोणी मला म्हटलं ना तर उत्साही आणि अगत्यशील हे दोन शब्द नेहाचं व्यक्तिमत्व सांगायला माझ्या मनात येतात. पण आता नेहा म्हणजे धैर्य, सोशिकता, मनाची खंबीरता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाची स्थिरतासुद्धा असं मला सांगावं असं वाटतं. मला खात्री आहे की नेहाचं जेव्हा तुम्ही मनोगत ऐकाल तेव्हा तुम्हीही माझ्याशी सहमत व्हाल. नेहाच्या या प्रवासात तिच्या कुटुंबियांनी तिला ज्या पद्धतीने आणि जे सहकार्य केले तो आदर्श आपण खरोखरी सगळ्यांनी शिकण्यासारखा आहे. तर आता आपण ऐकूयात नेहाकडूनच तिचं स्वतःचं मनोगत. नेहा, मी स्वतः आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे मी आजच्या या आपल्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद योगिनी. नमस्कार श्रोते हो, मी सौ नेहा धर आज बऱ्याच काळानंतर आकाशवाणी सिडनीच्या मराठी रेडिओवर तुमच्याशी संपर्क साधत आहे. आज एका वेगळ्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या अशा विषयावर मी बोलणार आहे. तुम्हापैकी अनेकांना माहीत आहे की मी गेल्या 4.5 वर्षापासून मोटर न्यूरॉन डिसीज या दुर्धर व्याधीने ग्रस्त आहे. आज त्याच अनुषंगाने बोलण्याचा माझा मानस आहे. ऑक्टोबर 2021 या आजाराची काही लक्षणं दिसू लागली. अचानक अकारण अडखळून पडणं, पावलांमध्ये पायांमध्ये वारंवार क्रॅम्प्स येणं, तसेच फूड ड्रॉप होणं इत्यादी. मग लंगडत चालू लागले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार CT स्कॅन, MRI करून घेतला. मग न्युरोलॉजिस्टची भेट घेतली. त्यांच्याकडे तपासणीदरम्यान काही गंभीर आजार असण्याची शक्यता कळली. मग अजून काही तपासण्या झाल्या. हे सर्व होऊन निदान मिळेपर्यंत 8 उलटले. हा संपूर्ण काळ कोविड दरम्यानचा होता. अनेक निर्बंध असल्यामुळे तपासणी होण्यामध्येही विलंब होत गेला. हा काळ खूप अनिश्चिततेचा आणि तणावाचा होता. काय झालं आहे हे नक्की माहीत नव्हतं. काय करावं हेही कळत नव्हतं. सुरुवातीला लंगडत चालणारी मी लवकरच काठीच्या आधाराने आणि काही काळातच वॉकर घेऊन चालू लागले. अखेर 8 मोठ्या काळानंतर मोटर न्यूरॉन डिसीजचं निदान झालं आणि हेही समजलं की या रोगावरती कोणतंही औषध उपलब्ध नाही आणि हा बरा होत नाही. जशी पायातली शक्ती आणि कंट्रोल कमी होत गेला तसं उभं राहता चालता येईनासं झालं. वॉकर ते व्हीलचेअर फार कमी काळात पोहोचले. पूर्वी पूर्णपणे स्वावलंबी असणारी मी हळूहळू अधिकाधिक परावलंबी होत गेले आणि हे स्वीकारणं अतिशय क्लेशदायक होतं. पायांनंतर वरच्या क्रमाने हळूहळू इतर स्नायू निकामी होत गेले. माझे हात आणि बोटही आता काम करेनाशी झाली. हे सगळं होत असताना दिवसागणिक माझं मुक्त आयुष्य असहाय्यतेच्या बंधनात बांधलं जाऊ लागलं. ज्या गोष्टी आपण अगदी सहजपणे करतो त्या करण्यासाठी सुद्धा मला इतरांची मदत लागू लागली. असे कधी होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. स्वतःला खंबीर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न मी करत गेले. ते करताना माझ्या संयमाची आणि धैर्याची परीक्षा होत होती. कालपर्यंत जमत असलेल्या साध्या गोष्टी आज मला करता येत नाही आहेत हे न्यू नॉर्मल माझ्यासाठी प्रत्येक दिवसाचं आव्हान होतं. लढण्याची झुंजण्याची स्वभावता वृत्ती असल्यामुळे प्रयत्नांती मला स्वतःला स्थिर करण्यात यश आलं आणि हे न्यू नॉर्मल स्वीकारणं सोपं होत गेलं. तरीही या सर्व काळात भावनांची आंदोलनं खूप वेळा झाली. ती चेहऱ्यावर किंवा क्रियेतून दिसू नयेत यासाठी मी निग्रहानं प्रयत्न केला. हार मानायची नाही हे ठरवून टाकलं आणि पूर्णपणे सकारात्मक राहून पुढं सामना करायचं ठरवलं. त्यामुळे माझ्या कुटुंबियांना या सर्वातून जाणं थोडं सोपं झालं. साधारणपणे सर्वसामान्य माणूस कुठल्याही दुर्धर व्याधीच्या खोलात जाण्याचा किंवा त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा सहसा प्रयत्न करत नाही. त्यामागे अनास्था, अरुची, भीती, दडपण अशी अनेक कारणं असतात. मलाही या किंवा अशा त्यामागे अनास्था, अरुची, भीती, दडपण अशी अनेक कारणं असतात.

या रोगाचं निदान तर होतं, परंतु हा आजार कशामुळं होतो हे अजूनही पूर्णपणे माहीत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार उपलब्ध नाहीत आणि तो बरा झाल्याचे आजतागायत कुठेही उदाहरण नाही. या आजारामध्ये माणसाचे स्नायू क्षीण क्षीण होत जातात आणि निकामी होतात. याचे कारण असे की मेंदूत असणारे मोटो न्यूरॉन नावाचे नर्व सेल्स, जे हालचाल करण्याबाबतचे मेंदूचे संदेश सर्व स्नायूंना पोचवण्याचे काम करतात, ते सेल्स हळूहळू मरतात. हे न्यूरॉन शरीरात नव्याने निर्माण होत नाहीत. या आजाराचे ढोबळमानाने चार प्रकार आहेत. त्यापैकी माझ्या बाबतीत स्नायूंचं विकल होणं पावलांपासून सुरू झालं आणि हळूहळू वरच्या क्रमाने हातापर्यंत स्नायू विकल होत गेले. अजूनही पुढे ही प्रक्रिया चालूच आहे. कालांतराने बोलण्याचे आणि गिळण्याचे स्नायू निकामी होतात आणि खाता पिता येणं आणि बोलणं बंद होतं. हात आणि पाय यांच्याद्वारे सुरू झालेला हा प्रवास शेवटी श्वसनसंस्थेवर येऊन पोहोचतो आणि श्वसनसंस्थेमधील स्नायू निकामी होत अखेरीस माणसाचा मृत्यू होतो. वरकरणी शरीराचं सुस्थितीत दिसणं केवळ आभास म्हणून राहतं. आपलं असणं हळूहळू नसण्यात बदलताना बघणं साधं सोपं नाही. रोजच्या जगण्यातल्या अगदी छोट्या साध्या क्रिया जसे की उठणे, बसणे, डोळे पुसणे, हात हलवणे इत्यादी करणं जेव्हा एक एक करून अशक्य होऊ लागतं तेव्हा स्वतःला खंबीर ठेवणं खूप कठीण आहे. केवळ गुरुकृपेमुळेच तेवढं धैर्य, संयम, सकारात्मकता आणि सहजपणे स्वीकारण्याचं बळ मला मिळालं. म्हणून विचार आला की जोपर्यंत मला बोलता येत आहे तोपर्यंत उघडपणे याबद्दल बोलावं. ईश्वराने एवढं धाडस माझ्यात निर्माण केलं आहे की मी त्रयस्थपणे याबाबत बोलू शकते. या आणि अशा आजारांबद्दल समाजामध्ये जागरूकता आणि आस्था निर्माण होणं गरजेचं आहे, कारण हे रोग अनुवंशिकरित्या खूप कमी प्रमाणात एखाद्याच्या आयुष्यामध्ये येतात. जास्त वेळा ते अनपेक्षितपणे उद्भवतात. माझ्या बाबतीतही कोणतीही फॅमिली हिस्ट्री नसताना ही व्याधी माझ्या आयुष्यात आली आणि माझं पूर्ण आयुष्य उलथपालथ करून गेली. उजव्या पावलापासून सुरू झालेला विकलतेचा हा प्रवास मी केवळ पाहू शकत होते. यावर कोणत्याही प्रकारचा उपचार अस्तित्वात नाही हे माहीत असूनसुद्धा कोणी कोणी सुचवल्याप्रमाणे आयुर्वेद, होमिओपॅथी, ऑस्टिओपॅथी अशा वेगवेगळ्या थेरपी आजमावून झाल्या, काही स्वतःच्या आणि काही कुटुंबाच्या समाधानाकरता. इथवर येऊन पोचल्यानंतर आता लक्षात येत आहे की माझ्याकडे कदाचित थोडाच अवधी शिल्लक आहे आणि म्हणून हे मनोगत मांडण्याचा हा प्रयत्न. आपलं शरीर ज्यामध्ये मेंदू हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो ज्या प्रकारे कार्य करतो त्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांकडे आजही खूप कमी माहिती उपलब्ध आहे. मेंदू संबंधित आजारांवर जगभरात सर्वत्र खूप जोरदार संशोधन चालू आहे, परंतु मोटो न्यूरॉन डिसीजसारख्या आजाराबाबत फारसं यश संशोधनामध्ये अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारची व्याधी कर्मधर्म संयोगाने जर एखाद्याच्या जीवनात आली तर त्या व्यक्तीला आणि कुटुंबियांना केवळ डिटिररेशन कसं होत आहे हे बघण्यापलीकडे आणि त्यातल्या त्यात ते सुसह्य कसं करता येईल याकडे लक्ष देण्याव्यतिरिक्त हातात काही उरत नाही. त्यामुळे अशा व्याधीने ग्रस्त रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांची मानसिक कणखरता फार महत्त्वाची ठरते. एक एक दिवस आपल्या हातातून निष्ठून जात असतो हा निसर्ग नियम आहे आणि तो प्रत्येकाला समान लागू पडतो, परंतु त्याचं गांभीर्य किंवा महत्त्व आपल्या तेव्हाच लक्षात येतं जेव्हा ते आपल्या बाबतीत किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत घडतं. अनेक वर्ष आध्यात्मिक श्रवण पठण करण्यामुळे जे आत्मबळ मिळालं ते या व्याधीशी सामना करताना कामी आलं. जीवावर बेतलेलं आव्हान

0: किती समर्थपणे पेलता येतं आहे हे जोखण्याची संधी मिळाली. धीराने आणि संयमाने शरीरात रोजच्या जगण्यात होत जाणारे बदल मन घट्ट करून स्वीकारण्याची ताकद मिळाली. हा स्वीकार अपरिहार्यतेमुळे किंवा ओढून ताणून न होता सहजतेने होत गेला. दिवसागणिक वाढत जाणारं परावलंबित्व बघताना कणखर राहता आलं आणि मनावरचं ओझं पूर्णपणे निघून गेलं. हे काही एका दिवसात घडलेलं नाही, त्यासाठी काही काळ नक्कीच गेला. ही ईश्वराची कृपा आहे असं मी समजते. एरवी आपल्या नखाला थोडी इजापत झाली किंवा बोटाला थोडंसं कापलं तरी आपल्याला वेदना होतात आणि तेव्हाच आपल्याला त्या नखाचं किंवा त्या बोटाचं महत्त्व वाटतं. इतर वेळेस आपण शरीरातल्या छोट्याशा भागापासून मोठ्यातल्या मोठ्या भागापर्यंत सर्व अवयवांकडे फारसं गांभीर्यानं बघत नाही. जोपर्यंत सगळं सुरळीत चालू आहे तोपर्यंत आपण सगळंच गृहीत धरून चालतो. आपलं शरीर आणि मन त्यांच्यावर येत असलेल्या ताणाचा त्रासाचा संकेत वेळोवेळी देत असतं, परंतु आपण ते दुर्लक्षित करतो किंवा गंभीरपणे घेत नाही आणि मग कालांतराने काही दुखण्यांच्या व्याधींच्या स्वरूपात ते दिसू लागतं असे अनेक ठिकाणी सांगितलं जातं. आता जाणवतं की हे जे शरीर इतक्या सहजतेने आपल्याला मिळालं आहे त्याच्याबद्दल आपल्याला किती आदर आहे, किती प्रेम आहे, किती काळजी तसंच जागरूकता आहे आणि त्याबाबत आपण किती कृतज्ञ आहोत हे फार महत्त्वाचं आहे. रोज उठल्यावर देवाला आणि शरीराला मी मनापासून धन्यवाद देते. एक नवीन दिवस जगाला मिळाल्याबद्दल, आजवरचं आयुष्य आनंदाने समाधानाने जगण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल, या शरीराने आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये जे सहकार्य केलं त्याबद्दल आणि त्याचा पुढचा प्रवास हा अधिक त्रास न होता पूर्ण होवो यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करते. शरीरापासून थोडं वेगळं होऊन आपल्या आयुष्याकडे पाहिलं की लक्षात येतं की जगण्यासाठी किती किती आणि कोणी कोणी आपल्याला कसं सहकार्य केलं आहे. निशुल्क मिळणारा सूर्यप्रकाश, हवा, पाणी, आजूबाजूचा निसर्ग, ज्या पंचमहाभूतातून हे शरीर निर्माण झालं त्यांचे सर्वांचे किती उपकार आहेत, किती अनन्यसाधारण महत्त्व त्यांचं माणसाच्या जगण्यामध्ये आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या संपर्कात असलेले सर्व लोक, आपले कुटुंबीय, आप्तेष्ट, शुभचिंतक, आपल्या आयुष्यात काहीतरी देण्यासाठी आणि आपल्याकडून काही घेण्यासाठी आलेले असतात. आपल्या आयुष्यात आपल्याला येणारे सगळे अनुभव, चांगले वाईट, आनंदाचे दुःखाचे, हे मिळण्यासाठी ही सर्व व्यवस्था असते, जेणेकरून जगण्यास पूर्णत्व यावं. कुठलाही अनुभव हा कायमस्वरूपी नसतो, तो बदलणारा असतो, पुढे घेऊन जाणारा असतो, हे आता प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे दुःख उगाळत बसणं किंवा सुख कुरवाळत बसणं या दोन्हीपासून आता थोडं अंतर ठेवून त्याकडे बघता येतं आणि या सर्वांच्या बाबत मनातून फक्त धन्यवाद निघतात. कारण हे अनुभव आले नसते तर माझं जगणं समृद्ध झालं नसतं. आपले अप्तेष्ट, आपले कुटुंबीय आणि आयुष्यात येणारा इतर प्रत्येक जण यांच्याप्रतीसुद्धा धन्यवाद भाव वाटतो, कारण या सर्वांबरोबरच आपण आपलं आयुष्य जगत असतो. आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा लक्षात येतं की कोणकोणत्या गोष्टींची तजवीज वेळोवेळी माझ्यासाठी ईश्वर कृपेने होत गेली. या देशात राहिल्यामुळे ज्या टेक्नॉलॉजीच्या सुविधा माझ्यासाठी उपलब्ध झाल्या त्याप्रती मी कृतज्ञ आहे, कारण त्यांच्यामुळे माझं वर्तमानातलं जगणं पुष्कळ सुसह्य झालेलं आहे. इथली वैद्यकीय व्यवस्था ही सुद्धा माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि सर्वात महत्त्वाचे माझे कुटुंबीय जे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, एका लहान मुलाप्रमाणे सदैव माझी काळजी घेत आहेत. त्यांच्या आधाराशिवाय हा प्रवास माझ्यासाठी खूप खडतर झाला असता. ज्या कंपनीत मी जवळजवळ 22 वर्ष काम केलं तेथील व्यवस्थापनाने मला मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेईपर्यंत पूर्ण सहकार्य केलं. घरून काम करण्यासाठी लागेल ती मदत केली. वेळोवेळी घरी येऊन विचारपूस केली. इतकंच नव्हे तर जेव्हा माझ्या आजाराबद्दल कळलं तेव्हा मोटर न्यूरॉन डिसीज न्यू साऊथ वेल्स या संस्थेसाठी मोठं फंडरेझिंगही केलं. याशिवाय नियमितपणे भेटून किंवा फोन करून विचारपूस करणाऱ्या माझ्या सख्या, अनेक शुभचिंतक, रोज नेमाने येऊन काळजीने माझं सर्व करणाऱ्या, मला न्हाऊ खाऊ घालणाऱ्या माझ्या केअरर्स, या सर्वांप्रती माझे धन्यवाद आहेत. या सर्वांची मी ऋणी आहे. या विचारमंथनात सातत्याने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ईश्वराच्या कृपेने मला मिळालेली सकारात्मकता. ईश्वराने फार मोठं आव्हान माझ्या आयुष्यात निर्माण केलं, परंतु ते पेलण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी लागणारी सगळी तजवीज नक्कीच केली. आता काउंटिंग ग्रेस इन लाईफ हा विचारच मला महत्त्वाचा वाटतो. आपल्याजवळ काय नाही यापेक्षा आपल्याला काय काय मिळालं त्यासाठी कृतज्ञ असणं हे जास्त जरुरीचं आहे असं वाटतं. या प्रवासादरम्यान झालेल्या मनन आणि चिंतनातून काही गोष्टी माझ्यासमोर आल्या. आयुष्यभर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल आपण तक्रार करत राहतो, आपल्याला पटतील रुजतील अशी मतं बनवत राहतो आणि तीच बरोबर आहेत अशा अट्टहासात राहतो. स्वतःचे विचार, अनुमानं, वाजवी अवाजवी अपेक्षा कळत नकळत इतरांवर लादतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर त्याचा ताण घेतो, दुःखी होतो. 4.5 वर्षाच्या काळात ना उमेद करणारे क्षण नक्कीच आले, पण त्याकडे मी प्रवासाचा भाग म्हणून बघू शकले. माझ्या अवस्थेकडे एक दुर्दैव किंवा भोग म्हणून न पाहता जे काही आध्यात्मिक ज्ञान थोडंफार मिळालं आहे त्या दृष्टीने एक आव्हानात्मक अनुभव म्हणून पाहण्याचा प्रयत्न करते. आता शेवटाची चाहूल लागलेली असताना जे काही चांगलं वेचता येईल, अनुभवता येईल, ते पाहण्याकडे आपली दृष्टी असावी असं मला वाटतं. ज्याप्रमाणे सूर्य उदयाच्या वेळेस जसे रंग भरतो तसेच मावळतानाही भरतो आणि दोन्ही वेळेस बघणाऱ्यांना आनंद देतो, त्याप्रमाणेच माझ्या आतमध्ये असलेला विश्वास आणि धैर्य, सकारात्मकता, जाण्याचा प्रवास बघतानाही तितकी दृढ असावी ही देवाकडे प्रार्थना आहे. जाता जाता सर्वांनाही सांगावेसे वाटते की आयुष्यात सामोरे आलेल्या कोणत्याही प्रसंगाला, मग तो स्वास्थ्याबद्दलचा असो किंवा जगण्यातल्या इतर आव्हानांबद्दलचा, खचून न जाता संयमाने, धैर्याने आणि दृढ विश्वासाने सामोरे जावं. मीच का, मलाच का, असेच का, हे प्रश्न खरं तर उपयोगाचे नसतात. त्यांनी फक्त ताण वाढतो आपल्यावर आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांवर. घडलेली किंवा समोर टाकलेली गोष्ट बदलणं जर आपल्या हातात नसेल तर रडत बसण्यापेक्षा आणि नशिबाला किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा शांतपणे, संयमाने विचार करावा आणि धैर्याने तोंड द्यावं. आजचा दिवस आहे त्या परिस्थितीमध्ये मी आनंदाने जगू शकते किंवा शकतो का असा विचार करावा. जर परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी असं सूज्ञ सांगतात, त्यामुळे मनावरचा ताण नक्कीच कमी होतो. हे अध्यात्माचं सांगणं नसून मी स्वानुभवाने सांगते. हे सोपं नाही, पण सतत प्रयत्नशील राहावं, अर्थात करण्यायोग्य सगळं डोळसपणे नक्कीच करावं. खरे तर जन्माला येतानाच आपले परतीचं तिकीट काढलेले असते आणि आपण सर्व प्रतीक्षा यादीत असतो. कोणाचा नंबर कधी लागेल माहीत नसतं आपल्याला, पण असं मात्र वाटत असतं की अजून पुष्कळ वेळ आहे, पुष्कळ काही मिळवायचं आहे, पुष्कळ काही करायचं आहे. अचानक कधीतरी आपल्या जवळचं कोणीतरी भुरकन ओढून जातं, ध्यानीमध्ये नसताना, काही कारण नसताना. तेव्हा प्रकर्षाने जाणवतं की खरोखर हे जीवन फारच अनिश्चित आहे, म्हणून आजचा दिवस जगणं किती महत्त्वाचं आहे हे मनोमन पटतं. आजचा दिवस कुणाबद्दलही, कशाबद्दलही, कुठलीही कटुता, कुठलीही अमंगल भावना न ठेवता जगावं आणि उद्याचा उत्तम दिवस आयुष्यात यावो यासाठी आशावादी राहावं, सकारात्मक राहावं. हाच आनंदी समाधानी आयुष्याचा साधा सोपा मार्ग आहे असं मनोमन वाटतं. धन्यवाद. आपण सर्वांनी माझं हे मनोगत ऐकून घेतलं त्यासाठी आपले खूप खूप आभार. योगिनी आणि इतर आकाशवाणी रेडिओच्या समितीच्या कार्यकर्त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी त्यांचंही मनापासून आभार. धन्यवाद. लोभ असावा आपलीच सौ नेहा दर.
1: नेहाजी, आपल्या मनमोकळ्या संवादासाठी आणि प्रेरणादायी अनुभव तुमच्या श्रोत्यांना सांगितल्याबद्दल मनःपूर्वक आभार. तुमच्या जिद्दीच्या आणि सकारात्मकतेचा प्रवास अनेकांना नवीन ऊर्जा देणारा आहे. योगिनीजी, तुमचेही विशेष आभार मुलाखत घेतल्याबद्दल. मंडळी, पुढे ऐकूया सिडनी डायरी. सादर करतील वैभव लिमये आणि त्यानंतर असणार आपला दुसरा मुख्य कार्यक्रम. ते सादर करणार योगिनी लेले आणि श्रद्धा परांजपे.

नमस्कार श्रोते हो, मी वैभवलीमय आजची सिडनी डायरी सादर करतोय. आज डायरीत आपण ऐकणार आहोत काही ठळक बातम्या आणि मग पुढे हवामान वृत्त. सुरुवात करूया ठळक बातम्यांनी. पुढील आठवड्यात सादर होणाऱ्या फेडरल बजेटबद्दल लोकांची उत्सुकता आता शिगेला पोचली. महागाई, कॅपिटल गेन्स टॅक्स आणि नवीन समाविष्ट होऊ घातलेले टॅक्स ऑफसेट याबद्दल सर्वसामान्य जनतेला कुतूहल आहे. सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारकडून पाळण्यात येणाऱ्या गोपनीयतेमुळं यावर्षीचं बजेट सामान्य लोकांना काही खुश खबर देणार की नाही ह्याबद्दल सर्वत्र चर्चा आणि अंदाज व्यक्त होताना दिसतोय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधल्या युद्धबंदीनंतर सुद्धा पेट्रोलचे भाव NSW मध्ये काही ठिकाणी जैसे थे असल्याचं दिसतंय. NSW फेअर ट्रेडिंगनं सुरू केलेल्या धाडसत्रानंतर आत्तापर्यंत सिडनीमधल्या जवळपास 245 पेट्रोल स्टेशन्सना दंड ठोठावण्यात आलाय. NSW च्या फ्युएल चेक ह्या ॲपवर सर्व पेट्रोल स्टेशन्सनी त्यांच्या इंधन किंवा फ्युएलच्या चालू विक्री किमती नोंदवणं अपेक्षित आहे. परंतु ॲपवर विक्री किंमत कमी नोंदवून प्रत्यक्षात मात्र ज्यादा विक्री किंमत वसूल करण्याचे प्रकार अनेक पेट्रोल स्टेशन्सवर उघडकीला आले. NSW इन्स्पेक्टर्सनी अशा सर्व पेट्रोल स्टेशन्सची यादीच तयार करून प्रसिद्ध केल्याची बातमी NSW.com.au ह्या वृत्तवाहिनीनं नुकतीच प्रकाशित केली. अल्बानीसी सरकारनं 10 दिवस वाढीव इंधन साठा ठेवणं बंधनकारक केल्यानंतर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये 42 दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा, 35 दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा आणि 29 दिवस पुरेल इतका जेट फ्युएलचा साठा उपलब्ध आहे. ही माहिती pmc.gov.au या संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियामधल्या कलाविश्वात आर्चिबाल्ड अवॉर्ड ह्या पुरस्काराचं स्वतःचं एक मानाचं स्थान आहे. ह्यावर्षी म्हणजे 2026 आर्चिबाल्ड अवॉर्ड हा पुरस्कार मेलबर्न स्थित चित्रकार श्री रिचर्ड ल्युअर यांना बहाल करण्यात आला. मानचिन्ह आणि रोख 1,00,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे. ह्या पुरस्काराविषयी अधिक माहिती आपण नंतर जाणून घेऊ. पुढील बातमी राहत्या घरांच्या बदलत्या किंमतीविषयी. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियानं 5 मे रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत रोख व्याजदर 0.25% वाढवून 4.35% केल्यानंतर आता घरांच्या किमती लगेच बदलताना दिसतोय. प्रॉपर्टी डेटा फर्म कोटॅलिटीनं प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार घरांची मागणी कमी होताना दिसत आहे आणि एकूणच ह्या क्षेत्रावर थोडं मंदीचं सावट आल्यासारखं वाटतंय. अर्थात व्याज दर वाढवल्यानंतर लगेच हा परिणाम नोंदवला गेला असून आणखी काही दिवसानंतरच घर उद्योग किंवा रिअल इस्टेट क्षेत्राचं चित्र स्पष्ट होईल. कोविडनंतर वाढलेल्या घरांच्या किमतीत आता स्थैर्य येत असल्याचं मत काही रिअल इस्टेट एजंट्सनी व्यक्त केलंय. तर पुढील आठवड्यात येऊ घातलेल्या बजेट नंतर नेगेटिव्ह गिअरिंग आणि कॅपिटल गेन्स टॅक्समधील बदल ह्या दोन विषयातील संभ्रम दूर झाल्यानंतरच किमती अधिक स्थिर होतील असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. आयसिस ब्राइड ह्या बिरुदानं कुप्रसिद्ध असलेल्या काही महिला नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये परत आल्या. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध प्रस्थापित केल्यानंतर सिरियामधून परत आलेल्या जाना सफर वय 32, कौसर अहमद वय 53, झीनाब अहमद वय 31 या महिलांना सिडनी आणि मेलबर्न विमानतळावर अटक करण्यात आली. कोर्टात जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाला नामंजूर केल्यानंतर ह्या तिन्ही महिलांना कोर्टानं फेडरल पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिले. ह्या तिन्ही महिलांपैकी झीनाब अहमद आणि कौसर अहमद ह्या दोन महिला 2014 मध्ये आपल्या कुटुंबासह सिरिया इथं स्थलांतरित झाल्या आणि त्यावेळी त्यांनी दोन महिलांना गुलाम म्हणून विकत घेऊन त्यांना आपल्या घरी गुलाम म्हणून राबवलं. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना जास्तीत जास्त 25 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते.
एकूण 4 महिला आणि त्यांची 9 मुलं ऑस्ट्रेलियामध्ये परत येण्याविषयी समाजातील सर्व थरातून वेगवेगळी मतं तयार होत होती. बहुतेक सर्व लोकांचा त्यांच्या परत येण्यावर आक्षेप होत्या. ह्या सर्व महिलांपासून समाजाला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही आणि त्याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही पोलीस प्रशासनातर्फे सर्वसामान्य जनतेला देण्यात आली. मात्र ह्या सर्व आयसिस ब्राईड आणि त्यांच्या मुलांवर कायम लक्ष ठेवून पुन्हा त्यांना ऑस्ट्रेलियन संस्कृतीत समाविष्ट करून घेण्याकरता ऑस्ट्रेलियन टॅक्सपेयर्सना 2 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा खर्च उचलावा लागणार आहे. हा अंदाज 9 न्यूज ह्या वृत्तसंस्थेनं व्यक्त केलाय. स्पेनमधल्या कॅनरी आयलंडवर सध्या अडकलेल्या 4 ऑस्ट्रेलियन नागरिक आणि 1 कायम निवासी किंवा परमनंट रेसिडेंट व्यक्तींना परत ऑस्ट्रेलियामध्ये सुरक्षित घेऊन येण्यासाठी ऑस्ट्रेलियन प्रशासन सध्या प्रयत्न करीत आहे. हॅन्टा व्हायरस या व्हायरसचा डच समुद्री जहाजावर उद्रेक झाल्यामुळं त्यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या नागरिकांना स्पॅनिश प्रशासनानं सध्या कॅनरी आयलंड इथं तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिलाय. ब्रिटन आणि अमेरिकेनं तातडीने बाधित व्यक्तींना परत सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी खटपटी सुरू केली आहे. जहाजावर सध्या ब्रिटन आणि अमेरिकेचे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. ऑस्ट्रेलियन प्रशासन सुद्धा आपल्या नागरिकांना परत सुरक्षित घेऊन येण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्य उपचार त्यांना मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे. मंडळी, आता पुन्हा एकदा आपण ह्या वर्षीच्या आर्चिबाल्ड पुरस्कार मिळालेल्या चित्रकार रिचर्ड लिओर आणि त्यांनी काढलेल्या चित्राबद्दल आणि आर्चिबाल्ड पुरस्काराबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया. न्यूझीलंडमध्ये जन्म झालेल्या आणि सध्या मेलबर्न इथं स्थायिक असलेल्या रिचर्ड यांनी पिटचन जटजारा या ॲप ओरिजिनल समाजातील एक ज्येष्ठ व्यक्ती इलोवंती केन ह्यांची सुंदर कलाकृती आपल्या रंगकुंजल्यातून साकारली आहे. श्रीमती इलोवंती केन ह्या स्वतः सुद्धा एक उत्तम चित्रकार आहेत. श्री रिचर्ड ल्युएन हे स्वतः श्रीमती इलोवंती केन ह्यांच्या कुटुंबाबरोबर राहून 42 अंश तापमानात काम करून त्यांनी हे चित्र पूर्ण केलं. काल 9 मे पासून सुरू झालेल्या आणि 16 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या आर्ट गॅलरी ऑफ न्यू साऊथ वेल्स या एक्झिबिशन मध्ये आपल्याला या वर्षीच्या आर्चिबाल्ड पुरस्कार प्राप्त चित्राला पाहता येऊ शकतं. श्रोत्यांनी याची कृपया नोंद घ्या. 1921 पासून सुरू झालेल्या आणि लोकमतानं पुरस्कार निवड प्रक्रिया सुरू झालेला आर्चिबाल्ड पुरस्कार हा ऑस्ट्रेलियन कलाविश्वात एक मानाचं स्थान धरून आहे. फक्त चित्रकारितेकरता हा पुरस्कार देण्यात येतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती पुरस्कार स्पर्धेच्या अंतिम तारखे अगोदर 12 महिन्यात काढलेल्या आपल्या चित्राद्वारे ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकते. आर्ट गॅलरी NSW ट्रस्टीजतर्फे विजेत्यांची घोषणा केली जाते. मंडळी, या सर्व उपक्रमाला आपण भेट द्या आणि उत्तमोत्तम चित्रांना पाहून कलाकारांचं आणि त्यांच्या कलाकृतींचं कौतुक करा ही विनंती. प्रवेश फी साधारण $30 इतकी आहे, परंतु आपण जर आर्ट गॅलरीचे सभासद असाल तर प्रवेश निशुल्क आहे. पुढे ऐकूया आता हवामान वृत्त. AccuWeather.com ह्या संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर पुढील आठवड्यात किमान तापमान 14 अंश आणि कमाल तापमान 22 अंश असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवार आणि मंगळवार सिडनीमधल्या काही भागात अल्पशा पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आहे. तर श्रोते हो, याबरोबर सिडनी डायरी इथे संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये मी योगिनी लिमये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, तुम्हाला माहितीच आहे की आपण आपले वेद ही नवीन मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेचा आजचा आपला 11वा भाग आहे आणि मुख्य म्हणजे या भागामध्ये आपण वेदांबद्दलची आणि विशेषतः ऋग्वेद याच्याबद्दलची माहिती करून घेत आहोत. तर मागच्या भागामध्ये आपण वरुण या देवतेबद्दलची माहिती करून घेतली. आता या भागामध्ये श्रद्धाताई आपल्याला विष्णू या देवतेबद्दलची माहिती करून देणार आहे. तर श्रद्धाताई, आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे मी तुमचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तर श्रद्धाताई, आत्ता मी म्हटलं तसं की यावेळेस तुम्ही म्हणलात की विष्णू या देवतेबद्दल तुम्ही माहिती सांगणार आहात,
1: हो
0: बरोबर? तर आम्ही ऐकायला अगदी उत्सुक आहोत सगळे श्रोते.
1: नक्कीच. आता कसं आहे, आपल्याकडे विष्णू म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतो तो पुराणातला विष्णू, की
0: बरोबर.
1: ज्याचे अवतार आहेत. आणि मध्ये जसं भगवान श्री कृष्णांनी सांगितलं की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हा जो एक प्रसिद्ध श्लोक जो आपल्या सगळ्यांना माहितीये, तो विष्णू आणि त्याचे अवतार, मग ते कृष्ण, राम, परशुराम, नरसिंह, सगळे अवतार आपल्या डोळ्यापुढे येतात. पण पुराणातला हा जो विष्णू आहे, जो जगाचा पालन करता आहे, स्थितीमूर्ती म्हणून त्रिमूर्तीमध्ये त्याला त्याची गणना होते, त्याची पूजा केली जाते, ही जी काही विष्णू देवता आपल्या सगळ्यांना परिचित आहे, तर ऋग्वेदातला विष्णू हा इतका महत्वाचा देव वैदिक वाङ्मयामध्ये नव्हता. आणि अजून एक महत्वाचा बदल जो मला इथे आवर्जून सांगायचा आहे, तो म्हणजे या ज्या अवतार सगळ्या कल्पना आहेत, म्हणजे मत्स्यावतारापासून सुरुवात करून पुढे जसं जसं आपण जातो, त्या या अवतार कल्पना ज्या आपल्याला आढळतात, की ज्या पुराणामध्ये विष्णूशीच निगडित आहेत, तशी अवस्था, तशा संकल्पना आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये आढळत नाहीत. हा एक महत्वाचा फरक वैदिक काळातला वेद वाङ्मयातला विष्णू आणि पुराणातला विष्णू देव यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. मग आपल्या पुढे प्रश्न पडेल, श्रोत्यांच्या मनात अशी शंका येईल की अवतार कल्पना वेदात नाहीच आहे का? तर असं नाहीये, त्याला अवतार हे नाव तिथे दिलेलं नाही, पण त्या कल्पना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ मत्स्य, मत्स्यावताराची आख्यायिका शुक्ल यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये आहे, ज्याचा विस्तार पुढे महाभारतात, पुराणात, अगदी पाश्चात्य संस्कृतीमध्येही काही संस्कृतीत आपल्याला ही मनुमत्स्य कथा आढळते. पण वेदातली जी मनुमत्स्य कथा आहे, त्या मत्स्याचा संबंध तिथे विष्णूशी येत नाही, हा एक फरक तिथे आहे. मग कूर्म अवताराकडे आपण आलो, तर कूर्म अवताराचे उल्लेख आपल्याला वेदामध्ये आढळतात, पण पुन्हा एकदा त्याचा संबंध विष्णूशी वेदांनी लावलेला नाही. मग तिसरा अवतार तो वराह अवतार, त्या वराहाची पण आख्यायिका आपल्याला तैत्तिरीय संहितेमध्ये मिळते, आणि पुढे जो उल्लेख आहे की वराहाने आपल्या त्या सोळ्यांनी त्या शिंगांनी पृथ्वी उचलून आणली पाण्याखालून, हा जो उल्लेख पुढे पुराणामध्ये आढळतो, तसाच उल्लेख आपल्याला तैत्तिरीय संहितेच्या 7व्या कांडात आढळतो. पण गंमत अशी आहे की तिथे वराहाचं रूप विष्णूनी धारण नाही केलं, तर प्रजापती, म्हणजेच ज्याला आपण पुराणातला ब्रह्मदेव या नावाने संबोधतो, त्या प्रजापतीने हा वराहाचा अवतार धारण केला, वराहाचं रूप धारण केलं, असा उल्लेख या वराहाबद्दल आपल्याला आढळतो. मग पुढे येतो नरसिंह. मग नरसिंह अवताराची आख्यायिका वेदात आपल्याला आढळत नाही, पण मागे इंद्रदेवतेबद्दल बोलताना मी ओझरता उल्लेख केला होता की इंद्र आणि नमुची हा जो असुर आहे त्यांच्यात तह झाला, आणि मग त्या नमुचीनी त्याला सांगितलं की तुम्हाला रात्री मारायचं नाही, दिवसा मारायचं नाही, मला कठीण पदार्थांनी नाही, मऊ वस्तूनी नाही. म्हणजे ही जी इंद्र आणि नमुची यांची जी आख्यायिका आहे ती इंद्रदेवतेशी संबंधित आख्यायिका आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नरसिंह अवताराच्या कथेची बीज आपल्याला आढळतात. त्यामुळे हे जे चार अवतार आहेत त्याचा साक्षात विष्णूशी संबंध आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये अजिबात आढळत नाही. मग पुढचा जो वामन अवतार आहे त्या वामन अवताराचा संदर्भ मात्र आपल्याला वेदात आढळतो, आणि तो विष्णू या देवतेशीच आढळतो, हा एक मात्र महत्वाचा उल्लेख आहे. विष्णुर्वयी वामन हा असं यजुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. त्या वामनाने जे तीन पावलामध्ये त्रिभुवन व्यापलं असाच उल्लेख आपल्याला ऋग्वेदात आहे. म्हणजे हा वेगळेपणा या देवतेबद्दल मला सांगायचा आहे. आणि पुढचे जे अवतार आहेत परशुरामापासून पुढे हे नंतरच्या काळातले आहेत, ते अंशावतार आहेत, आणि अर्थातच त्यामुळे त्यांचा उल्लेख वेदामध्ये आढळणं कदापिही शक्य नाहीये. त्यामुळे पुराण काळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या ज्या त्रिमूर्ती ही जी संकल्पना आपल्याला आढळते, आणि त्या संकल्पनेमधला स्थितीमूर्ती म्हणजे विष्णू, आणि मग विष्णूचे अवतार हे जे सगळे पुढे विष्णू या देवतेचा हा जो विस्तार झाला तेवढा विस्तार आणि तेवढं महत्व वैदिक वाङ्मयामध्ये विष्णू या देवतेला दिलेलं आपल्याला दिसत नाही. वेदातल्या महत्वाच्या देवता मी अगदी सुरुवातीला आपण देवता सूक्तांबद्दल बोललो, महत्वाच्या देवता मी सुरुवातीला घेतल्या बघा, अग्नी असेल, इंद्र असेल. हा, त्यामुळे वैदिक काळातल्या या महत्वाच्या देवता आहेत त्या देवतांच्या मानाने विष्णू हा जो देव आहे तो तुलनेने तसं त्याला गौणत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. महत्वाचा देव, प्रधान देवता म्हणून विष्णू हा वेदामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे आपण पाहिलं ऋग्वेदामधलं विष्णू या देवतेचं जे काही वर्णन आपल्याला आढळतं त्याच्या संख्या सुद्धा जर आपण पाहिली तर त्याच्या सूक्तांची संख्या देखील फार कमी आहे. खूपच कमी सूक्त त्या देवतेच्या वाट्याला आली आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे केवळ विष्णू या देवतेला उद्देशून 1028 जी ऋग्वेदातली सूक्त आहेत त्याच्यामध्ये केवळ एकट्या विष्णूसाठी तीनच सूक्त आपल्याला दिसतात. इतकं गौणत्व असं या विष्णू देवतेची. पण ही तीन सूक्त केवळ विष्णू देवतेची आहेत, पण इतर देवतांच्या जोडीला प्राधान्याने इंद्राच्या सोबत विष्णूचा उल्लेख येतो. बघा संस्कृत भाषेमध्ये ना एक वचन आहे, इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपब्रूहयेत. इतिहास आणि पुराण यांच्या माध्यमातून वेदाचा विस्तार करावा असं एक प्राचीन उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजेच खर तर इतिहास आणि पुराण यांनी या वेदाच्या संकल्पनांचा विस्तार केला. त्यामुळे मराठी मी अवताराबद्दल बोलले की कुठेतरी त्याचा उल्लेख आपल्याला वेदात आहे. मग नंतर त्या अवतार संकल्पनेचा विस्तार होत गेला, आणि मग विष्णू हा जसा पालन करता स्थितीमूर्ती ही कल्पना जशी उदयाला आली तशा या सगळ्या अवतार संकल्पना, अवताराच्या आख्यायिका या सगळ्या काही या विष्णू देवतेशी संबंधित आहे असं वर्णन आढळतं. अर्थात अवतार ही जी संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आढळते, दशावतार असल्यामुळे आपण ते विष्णूकडे अन्वित करतो, पण देवीनी देखील अवतार धारण केले, शिवानी अवतार धारण केले, म्हणजे प्रत्येक देवतेनी मानवाच्या रक्षणासाठी कधी ना कधी अवतार धारण केलाय हे उल्लेख आपल्या पुराण ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी दिसून येतात. मग इथे मला सांगायचा हेतू असा होता की इंद्रासोबत जो विष्णूचा उल्लेख आहे त्याच्यावरून पुढे आपण जर पाहिलं म्हणजे विष्णू सहस्र नामामध्ये जी विष्णूची हजार नावं दिलेली आहेत त्या हजार नावांमध्ये एक विष्णूचं नाव आढळतं, ते म्हणजे उपेंद्र. उप म्हणजे जवळ आणि इंद्र म्हणजे काय, तर इंद्राला जवळ असणारा, म्हणजेच इंद्राचा सहाय्य करणारा देव, या अर्थाने उपेंद्र हे विशेषण विष्णूला दिलेलं आहे. आणि त्याचं मूळ आपल्याला ऋग्वेदातल्या या विष्णू देवतेचा जो उल्लेख आहे की तो इंद्राचा सहाय्य करणारा आहे, त्या उल्लेखामध्ये त्याच्या या उपेंद्र या विष्णू सहस्र नामातल्या नावाचं मूळ तिथपर्यंत जाऊन पोचत.
0: बरोबर बरोबर. श्रद्धा, ते एक प्रश्न विचारू का ह्याच्यामध्ये कि
1: विचारा.
0: हा, आपण तुम्ही जर म्हणला तसं की अग्नि, सूर्य, उषा, वरुण हे देव घेतले आणि तसंच इंद्र आणि अश्विन, तर अश्विन हे मनुष्य रूपात आहे, तर आणि आता इंद्र आणि हा पुढचा विष्णू देवता जी आहे, तर हे मग देव ह्या ज्या देवता आहेत त्या मनुष्य रूपामध्ये आणि बाकीच्या पंच महाभूतांच्या रूपामध्ये असं काही आहे का?
1: हो, म्हणजे ह्या देवता मनुष्य रूप आपण नको म्हणायला, पण त्या निसर्गातल्या देवता नाहीयेत त्या. म्हणजे कसं आहे, त्या एकेच्या आता इंद्र म्हणजे ऐतरेय अरण्यक हा जो ग्रंथ आहे तिथे जी इंद्राची उत्पत्ती दिलेली आहे आख्यायिका की इंद्रियांचा अधिपती म्हणून इंद्राची निर्मिती प्रजापतीनं केली, म्हणजे पुढे एकेका गोष्टीवरच अधिष्ठान अधिष्ठात्री देवता ही कल्पना जशी विकसित होत गेली तस ह्या देवता आपल्याला या स्वरूपात दिसू लागल्या. की जसं अश्विनव देवता मग आरोग्य देणारे म्हणजे आयुर्वेद ह्याच ह्याचा अधिष्ठान कुणाकडे आहे, तर ते अश्विनवकडे आहे. इंद्रियांचा अधिपती कोण आहे, तर तो इंद्र आहे. असं पुढे या कल्पना नंतर विकसित होत गेल्या. त्यामुळे जसं पंचमहाभूतांना वेदांनी देवत्व दिलेलं आहे तसं आता मागे आपण वरुण पाहिला की वैश्विक नियमाचा अधिष्ठाता आहे तो. त्यामुळे अशा पण देवता आपल्याला वेदामध्ये दिसतात की जगाचं जे काही अस्तित्व आहे ते सारं काही नीट चालावं, त्याचा नियंता त्याच्यावर कोणीतरी नियमन करणारी एक देवता आहे, अशा कल्पना आपल्याला वेदामध्ये दिसतात.
0: अच्छा, आणि तुम्ही आता असे अवतार म्हणलात की नाही, आपण अवतारांच्या बद्दल जे बोलत होता तुम्ही, तर विष्णूचे अवतार म्हणजे आपण जे इंग्लिश लोकांचं जे लिटरेचर आपण ज्या बघतो त्या जी उत्क्रांतीचा क्रम आपण बघतो, तर त्या उत्क्रांतीचा क्रम आपल्याप्रमाणे हा आहे असं आपण म्हणतो की हा उत्क्रांतीचा क्रम दाखवलेला आहे, तर तसं उत्क्रांती म्हणून असं काही वेदात मेन्शन केलेलं आहे का की बा हा उत्क्रांतीचा क्रम होता किंवा अशी उत्क्रांती झाली किंवा असं जग घडलं असं काही आहे का वेदांमध्ये?
1: साक्षात तुम्हाला उत्क्रांती असं दिसणार नाही, पण विश्वाची निर्मिती कशी झाली म्हणजे सूक्ष्मापासून ते स्थूलाकडे कसं येत गेलं हे वर्णन आपल्याला अनेक ठिकाणी आढळतं.
0: बरं, ऋग्वेदामध्ये
1: उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे यावर आपण नंतर तत्वज्ञान पर सूक्तांबद्दल बोलताना विस्ताराने बोलू, पण ऋग्वेदातलं हिरण्य गर्भ सूक्त घ्या, नासदीय सूक्तासारखं सूक्त घ्या, की एका छोट्याच्या अंड्यापासून हे विश्व कसं निर्माण झालं, किंवा काहीच नव्हतं, सत पण नव्हतं, असत पण नव्हतं, किंवा आपण ज्याला उपनिषदात आत्मतत्व म्हणतात की जे सूक्ष्म आहे त्याचं वर्णन कठोपनिषदामध्ये यमानी केलंय, अणोरणीयान महतो महियान, म्हणजे अणुपेक्षाही ते लहान आहे आणि विशाल तर सार विश्व त्यात सामावेल एवढं विशाल आहे. अशा आत्मतत्वापासून पहिल्यांदा तन्मात्रा, तन्मात्रा हा शब्द या पंचमहाभूतांना वेदांतामध्ये वापरतात, म्हणजे सूक्ष्म रूप की जे आपल्या डोळ्यांना देखील दिसणार नाही अशा सूक्ष्म रूपामध्ये ही पंचमहाभूत पहिल्यांदा निर्माण झाली आणि मग नंतर पंचीकरण ही एक वेदांत तत्वज्ञानातली एक महत्वाची कल्पना आहे. म्हणजे या पाच महाभूत कशी एकत्रित झाली, म्हणजे आता पृथ्वी महाभूत आहे तर 50% पृथ्वी आणि बाकीची चार महाभूत 50/4 या पद्धतीने प्रत्येकाचा तो भाग त्याच्यामध्ये आहे, ही पंचीकरण प्रक्रियेतनं हे विश्व निर्माण झालं. म्हणून बघा संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. प्रपंच हा शब्द आज आपण फार साध्या अर्थाने वापरतो, म्हणजे अर्धी संसार या अर्थाने पण प्रपंच काय, तर मुळामध्ये प्रपंच हा जो शब्द आहे की नाही तो प्र उपसर्ग आणि पंच धातू, पंच म्हणजे विस्तारणे या अर्थाने, म्हणजे सूक्ष्म जे आत्मतत्व आहे त्याच्यापासून स्थूलापर्यंत हा जो सृष्टीचा विकास होत गेला, सृष्टी विस्तारत गेली, म्हणून हिला प्रपंच असं म्हणतात.
0: हो अरे बापरे, केवढा मोठा अर्थ आहे या शब्दात. हो थँक्यू श्रद्धा ताई.
1: संसार, प्रपंच, भव, जगत, म्हणजे वरवर पाहता हे सगळे समानार्थी शब्द आहेत पण प्रत्येकामध्ये भाव वेगळा आहे. म्हणजे संस्कृत भाषेचं वेगळे पण जगात काय आहे, तर समानार्थी शब्द जरी असला तरी देखील त्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ भिन्न आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे प्रपंचावरूनच संसार शब्द आपण वापरतो, तो संसार म्हणजे काय, त्याची व्युत्पत्ती इतकी छान दिली आहे बघा, संसरती इति संसार, हा जो पुढे पुढे जात राहतो त्याला संसार म्हणतात. माणसं त्याला थांबवू शकतात का? नाही. आपण काळाला कोणालाच नाही थांबवू शकत, या अर्थाने त्याला संसार म्हणतात. किंवा त्याला भव, भवसागर हा शब्द आपण मराठी का सहज वापरतो, पण भव याच्यामध्ये भूधातू आहे, भूधातूचा उत्पन्न होणे, निर्माण होणे, त्यावरून भव म्हणजे निर्माण होणारा. आणि जगामध्ये बघा, असं सुरुवातीला निर्मिती झाली ती निर्मिती थांबली का? नाही. सतत ही निर्मिती प्रक्रिया चालूच आहे आणि म्हणून संसाराला, या जगाला भव असं म्हणतात. प्रत्येक शब्दाची अर्थ छटा ही वेगवेगळी आहे संस्कृतात.
0: हो बरोबर, खूपच छान आज माहिती सांगितली याची. मग हे शब्द खरोखरी रोजची आपण कित्येकदा वापरलेले आहेत पण त्याचा असा अर्थ आम्हाला माहित नव्हता. अजून एक मग थोडासा प्रश्न विचारते मी श्रद्धाताई, की शास्त्रज्ञ म्हणतात की नाही की आपली एक गॅलेक्सी आहे पण अशा अनेक गॅलेक्सीज आहेत, त्याच्यात अनेक तारे, अनेक ग्रह आहेत, तर कदाचित दुसऱ्या कुठल्या गॅलेक्सीमध्ये आपल्यासारखं आयुष्य किंवा मनुष्य प्राणी किंवा जिवंतपणा काहीतरी असण्याची नक्कीच शक्यता आहे असं म्हणतात. तर असं कारण काय, आपल्या वेदांमधलं खगोलशास्त्री हे खूप प्रगत होतं, तर असा कधी उल्लेख आहे का की असं असू शकेल?
1: नाही, ते बघा, द्वादश आदित्य वगैरे ही कल्पना आहे आपल्याकडे, म्हणजे 12 आदित्य आहेत अशी कल्पना आहे, पण वगैरे याच्यावर जीवसृष्टी आहे असा उल्लेख आजपर्यंत जे काही मी थोडेफार वेद वाचलेत त्यात मला तरी घडला नाही, पण असू शकेल. हे बरं, दुर्दैवाने असं झालंय की वैदिक वाङ्मयातलं बरंचस वाङ्मय आज नष्ट झालेलं आहे काळाच्या ओघात. त्यामुळे आज उपलब्ध ह्याच्यात अर्थात आज जे उपलब्ध आहे तेही अख्खं वाचणं एका जन्मात काही माणसाला शक्य नाहीये. त्यामुळे जे काही थोडंफार वाचलं त्यात मला असे असा उल्लेख सापडला नाही, पण अजूनही असू शकेल इतर ठिकाणी. पण त्याला कसं प्रत्येक ओळनओळ वाचून काढल्याखेरीज आपल्याला असे हे बोलता येत नाही.
0: बरोबर. सॉरी शब्दाताई,
1: असं म्हणेन.
0: हो ते सॉरी, तुमच्या विष्णू या देवतेच्या माहितीपासून मी थोडस जरा आपलं आपण लांब गेलो, पण आता आपण असं करूयात का की एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊयात आणि मग परत पुढचं आपण पुढचा भाग कंटिन्यू करूया.
1: निश्चित.
0: श्रोते, आता एक गाणं ऐकूयात

0: नमस्कार श्रोते हो, मी योगिनी लेले आजच्या आपल्या या कार्यक्रमात परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तसंच श्रद्धाताई, तुमचं परत एकदा स्वागत.
1: हो, नमस्कार.
0: हा, आणि श्रद्धाताई, तुम्ही विष्णू या देवतेबद्दल आम्हाला खूप छान माहिती सांगताय, तर प्लीज आम्ही पुढची माहिती ऐकायला अगदी उत्सुक आहोत.
1: मगाशी मी सुरुवातीला बोलले होते की विष्णू देवता ही वेदामधली एक गौण देवता आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये जितकं महत्व तिला दिलं तेवढं महत्व वेदात नाही. तरी देखील असं जरी असलं आणि त्याची सूक्त संख्या जरी कमी असली तरी त्या सूक्तात विष्णूचे काही महत्वाचे उल्लेख आहेत ते आपण आता बघूया. मी मगाशी बोलले होते की वामन अवतार हा जो विष्णूचा पुढचा अवतार आहे त्याची बीज त्याचे उल्लेख हे विष्णूशीच निगडित सूक्तामध्ये आपल्याला आढळतात. आणि विष्णूचा तो एक प्रचंड महत्वाचा पराक्रम आहे असा उल्लेख आपल्याला वेदामध्ये आढळतो. म्हणजे ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्ये एक विष्णू देवतेचं सूक्त आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक अशी ऋचा आढळते. बघा, य इदम दीर्घम प्रयतम सदस्थम एको विममे त्रिभिरित पदेभिः. 3 पावलांनी त्यांनी हे जे प्रचंड मोठं विश्व आहे म्हणजे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग आणि हे सगळं विश्व त्यांनी या 3 पावलांमध्ये व्यापून टाकलं असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदाच्या या सूक्तामध्ये दिसतो. याच सूक्तात विष्णूबद्दल असं म्हटलंय की यऊत्रिधातु पृथिवीमुतद्याम एको दाधार भुवनानि विश्वा. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी एकट्यानेच हे जे सगळं त्रिभुवन आहे त्या सगळ्या त्रिभुवनाला त्याने पृथ्वी आणि स्वर्ग या सर्वांना आणि भुवनांना त्यांनी एकट्यानेच आधार दिला असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदातल्या या ऋचेमध्ये सापडतो. आणि त्याची ही जी भुवनं आहेत ज्याचा उल्लेख वरती केला आपण, तर त्या विष्णूच्या पायाशी मधुर अशा अन्नाचा साठा आहे असाही उल्लेख याच सूक्तामध्ये आपल्याला आहे. यस्य त्रिपूर्णा मधुना पदानी अक्षीयमाणा स्वधया मदंती असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आहे. आणि त्याचं जे तिसरं श्रेष्ठ असं त्याचं जे पद आहे परमपद, तिथे तर अमृताचे झरे आहेत असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदाच्या या सूक्तामध्ये आपल्याला आढळून येईल. विष्णोः पदे परमे मध्व उत्साह, उत्साह म्हणजे झरा, अमृताचा झरा तिथे आहे. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे जे लोक त्या विष्णुपदी जातात ते तिथे त्याचा उपभोग घेऊन आनंदाने राहतात असाही उल्लेख याच सूक्तात आपल्याला आढळतो. नरो यत्र देव यवो मदंती असा उल्लेख आपल्याला या संदर्भामध्ये आढळतो. आता विष्णूच्या 3 पावलांचा उल्लेख ऋग्वेदात आहे, मग त्याची 3 पावलं म्हणजे काय? तर पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग. मग ऋग्वेदातल्या ह्याच्याच पुढचं लगेचचं जे विष्णू सूक्त आहे म्हणजे ओळीनी ती 2 सूक्त आपल्याला विष्णू देवतेची दिसतात, त्या सूक्तामध्ये असा उल्लेख आहे की विष्णू ओळीनी ती 2 सूक्त आपल्याला विष्णू देवतेची दिसतात, त्या सूक्तामध्ये असा उल्लेख आहे की विष्णूची 2च पावलं

म्हणजे त्याचे जे त्याची जी दोन पावलं आहेत ती केवळ आपल्याला दिसतात असा उल्लेख या ऋचेमध्ये आहे. आता या संदर्भामध्ये विष्णू या देवतेबद्दल जे काही उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतात जरी ते साक्षात ऋग्वेद संहितेत नसले तरी ऋग्वेदाशी निगडित ऋग्वेदातले जे काही उल्लेख आपल्याला विष्णू देवतेचे आहेत त्यावरून अभ्यासकांनी काढलेले हे काही निष्कर्ष मला इथे सांगावे वाटतायत. या विष्णू देवतेबद्दल अगदी यास्काचार्यांच्या निरुक्त ग्रंथात आपल्याला दोन भिन्न मत आढळतात. त्यातलं एक मत म्हणजे विष्णू हा देव आहे आणि त्याचा सूर्याशी काही संबंध नाही. पण दुसरं जे मत आपल्याला दिसतं ते म्हणजे विष्णू हा 12 आदित्यांपैकी एक आहे असा उल्लेख आपल्याला तिथे आढळतो. मग असा उल्लेख जेव्हा आपल्याला आढळतो मग त्याचं या सूर्याशी काय साधर्म्य आहे. जर आपण या विष्णू देवतेचं नंतरचं रूप म्हणजे विष्णूच्या मूर्ती ज्या काही आपल्याला दिसतात आणि त्या देवतेचं जे वर्णन आज आपण पाहतो त्याचा संदर्भ पाहिला तर विष्णू ही सूर्यकुळातली देवता आहे हे म्हणणं आपल्याला पटण्यासारखं आहे. कसं तर विष्णूचं वर्णन करताना त्याच्या झळाळत्या तेजस्वी अशा पीतांबराचा उल्लेख आहे. सूर्याची किरण सूर्याचा रंग आणि विष्णूचा झळाळता पीतांबर याच्यातलं एकरूपता आपल्याला दिसून येते. सूर्य हा कसा आहे तर कालचक्र त्याच्यामुळे काळ निर्माण होतो ना. दिवस रात्र पक्ष हे सगळं सूर्यामुळे होतं. दिवस रात्रीचं चक्र हे सूर्यावर अवलंबून आहे कालचक्र. मग विष्णूच्या हातामध्ये काय आहे सुदर्शन चक्र आहे. आणि चक्राचे उल्लेख जर आपण पाहिले प्राचीन साहित्यातले तर बघा गंमत अशी आहे की प्रत्येक चक्र ज्या ज्या देवतेच्या हातात आहे ते चक्र 12 आऱ्यांचं असत. सूर्याला म्हणजे 12 आरे म्हणजे काय तर 12 महिने. सूर्याच्या रथात पण एकच चाक आहे असा उल्लेख आपल्याला आढळतो. एक चाक म्हणजे 1 वर्ष आणि त्याचे 12 आरे म्हणजे 12 महिने. विष्णूच्या हातातलं सुदर्शन चक्र ते पण एकच आहे त्याला आपण 12 आरे आहेत. आणि त्याचं नावही पहा सुदर्शन. ज्याचं दर्शन हे अत्यंत आनंद देणार आहे सुखकारक. सूर्य उगवला की बघा माणसाला जे सगळी सजीव सृष्टी आहे तिला आनंद होतो. रात्र संपली सूर्य उगवला म्हणून हे सुदर्शन नाव देखील किती सुंदर आहे बघा. त्याचबरोबर विष्णूच्या हातामध्ये कमळ आहे. ते कमळ कशाचं प्रतीक आहे तर सजीवता जीवसृष्टी निर्मिती. निर्मिती ही कुणामुळे होते. जीवसृष्टी चालते कुणामुळे सूर्यामुळे. वेदात सूर्य काय म्हटलंय सूर्य आत्मा जगतः तस्थुषश्च. तो चराचर सृष्टीचा आत्मा आहे कारण तो प्रकाश देतो. त्या प्रकाशानेच ही जीवसृष्टी निर्माण होते. मग कमळ हे जीवसृष्टीच सजीवत्वाचं निर्मितीचं प्रतीक आहे. ते विष्णूच्या हातामध्ये आहे. म्हणजे ही जी विष्णूची काही लक्षणं आहेत ती सूर्य देवतेचं तो सूर्य कुळातला देव आहे हे आपल्याला दाखवून देणारी आहे. आणि अजून एक महत्वाचा उल्लेख विष्णू या देवतेची व्युत्पत्ती ज्याला आपण इटिमॉलॉजी असं म्हणतो ती व्युत्पत्ती पाहिली तर विषधातू विष म्हणजे प्रवेशणे जो साऱ्या जगामध्ये ज्याचा प्रवेश झालेला आहे किंवा व्यापणे या अर्थाने जो साऱ्या जगात व्याप्त आहे. मग कशाच्या माध्यमातून तो व्यापलेला आहे तर आपल्या किरणांच्या माध्यमातून. त्यामुळे हे जे वर्णन आणि विष्णू शब्दाची व्युत्पत्ती पाहिली की विष्णू
हा 12 आदित्यांपैकी एक

0: असावा एक आहे हे जे अभ्यास म्हणतात त्याला उपोद्बलत्व असे हे सगळे पुरावे आहेत. आणि वेदाच्या अनेक पाश्चात्य अभ्यासकांनी वेदावर अभ्यास केला, वेदाबद्दल लिखाण केलं. तस त्यातले एक प्रसिद्ध संशोधक अभ्यासक प्रोफेसर ओल्डेनबर्ग यांनी देखील विष्णू ही सूर्य समूहातली एक देवता असावी हा आपल्या प्राचीन भारतीयांचा जो एक सिद्धांत आहे तो सिद्धांत त्यांनी देखील मान्य केलेला आहे. म्हणजे पुढे विष्णू स्थिती मूर्ती म्हणून जे विष्णूचं रूप आपल्याला पुराणामध्ये दिसत त्याच मूळ कुठेतरी तो विष्णू म्हणजे सूर्य आहे जो चराचर सृष्टीचा पालन करणारा आत्मा आहे या संकल्पनेमध्ये दडलेलं असावं असं या सगळ्यावरून आपल्याला लक्षात येत. आता हा जो विष्णू देव आहे मी आता याचा उल्लेख केला की तो सूर्यकुळातली देवता असावी असा उल्लेख आपल्याला वेदामध्ये आढळतो. आणि त्याच्या संदर्भातले उल्लेख जे महत्वाचे आपल्याला दिसले ते मी उल्लेख आत्ता मी तुम्हाला सांगितले. आणि ऋग्वेदात असंही म्हटलेलं आहे की या विष्णू देवता त्याचा महत्व त्याचा महिमा इतका मोठा आहे की माणसाला त्याचा महिमा कळू शकत नाही असा उल्लेख ऋग्वेदाच्या 7व्या मंडलात आपल्याला दिसतो. नते महित्वम अन्वष्णुवंती म्हणजे माणसं नाही समजू शकत विष्णूचं श्रेष्ठत्व. मग हा जो विष्णू देव आहे त्याची जो पूजा करतो त्याची जो उपासना करतो त्याला त्याची जो स्तुती गातो त्याला काय प्राप्त होत तर त्याला कीर्ती प्राप्त होते आणि मृत्यूनंतर तो श्रेष्ठ अशा लोकाला जातो असाही उल्लेख या विष्णूच्या सूक्तामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे बघा पुराणामध्ये आपण वैकुंठ लोक ही एक कल्पना आपल्याला दिसते पहा. त्या वैकुंठ लोक ही कल्पना म्हणजे काय मुक्ती. त्याच अर्थाने ऋग्वेदातल्या ऋचेमध्ये त्याला उत्तम धाम सद्गती प्राप्त होते असा उल्लेख आपल्याला आढळतो. जो विष्णूची स्तुती करतो भक्ती करतो त्याला धन प्राप्ती होते असाही उल्लेख ऋग्वेदात आहे. पण एक महत्वाचं मी सांगते इथे की विष्णू पत्नी म्हणून जो लक्ष्मीचा उल्लेख पुराणात आहे तसा उल्लेख आपल्याला वेदात नाहीये. हा ती लक्ष्मी धन देते नाहीतर काही ठिकाणी पुढे अशाही कल्पना आपल्याला आढळतात की तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचंय ना मग आधी नारायणाला प्रसन्न करा म्हणजेच विष्णू प्रसन्न करा असा उल्लेख जरी पुराण ग्रंथांमध्ये असला तरी वेदात मात्र असा उल्लेख आपल्याला आढळत नाही. तो तिथे लक्ष्मी ही त्याची पत्नी वगैरे असे उल्लेख आपल्याला वेदात आढळत नाहीत पण त्याच्या उपासनेने धनलाभ दिसतो हे मात्र आपल्याला नक्कीच आपल्या आढळून येतो.
1: श्रद्धा ते दोन प्रश्न होते तुम्हाला विचारायचे. पहिला प्रश्न तुम्ही मगाशी स्वर्ग अंतरिक्ष आणि पृथ्वी असा उल्लेख केला तर आपल्याला जी आपण बळीराजाची जी गोष्ट ऐकलेली आहे की विष्णूंनी वामन अवतारात तिसरा जो पाय ठेवला तो त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला पाताळात ढकललं तर पाताळ ही कल्पना ऋग्वेदामध्ये आहे का?
0: नाही पाताळाचा साक्षात उल्लेख आपल्याला वेदामध्ये नाही आढळत. ती म्हणजे नरक ना स्वर्ग हा संदर्भ आपल्याला आढळतो पण नरक कल्पना आपल्याला ऋग्वेदात नाही सापडत.
1: ओके
0: यमलोकाचा उल्लेख आहे पितृलोकाचा उल्लेख आहे तिथे.
1: अच्छा
0: आणि ही म्हणजे पुढे बळी राजा वगैरे ही जी मूळ ऋग्वेदातली ऋचा आहे ही त्रिभिरीत पदे भी वगैरे त्याचा वेगळ्या अर्थाने पुढे विकास त्या पुराणांनी केलेला आहे. वेदामध्ये आपल्याला कुठेही त्या असुराचा त्यांनी हे केलं, निपात केला असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदातल्या या सूक्तांमध्ये मात्र नाही आढळत.
1: आणि तुम्ही म्हणलात की एक ऋचा आहे की त्याच्यात असं, त्याचा अर्थ असा आहे की विष्णूच तुम्हाला तिसरं पाय दिसत नाही किंवा विष्णू पूर्ण समजू शकत नाही, तर हे फक्त
0: बरोबर
1: विष्णू देवतेबद्दलच लिहिलेलं आहे का? आतापर्यंत
0: बरोबर
1: आपण ज्या बाकीच्या देवता बघितल्या त्याच्याबद्दल कधी कसा असा उल्लेख आहे?
0: विष्णूच्या बद्दलच आहे ते.
1: फक्त मग असा फक्त विष्णू बद्दल का असेल असा प्रश्न मनात आला, तर त्याच्यावर काही?
0: सांगते म्हणजे विष्णू देवता हे जे त्याचं सूर्य हा जो संदर्भ आहे. बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत, माझ्या हातून अनवधानाने तो उल्लेख राहिला होता. आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने तो उल्लेख इथे करते की तीन पावलं म्हणजे काय. तर पहिलं पाऊल म्हणजे सूर्योदय. जर तो आदित्य आहे ही कल्पना आपण मान्य केली तर पहिलं पाऊल म्हणजे सूर्योदय आहे. दुसरं म्हणजे तिसरं पाऊल म्हणजे मी उलट जाते ना, अजून एक पाऊल म्हणजे सूर्यास्त आणि तिसरं पाऊल म्हणजे सगळ्यात वरचं म्हणजे मध्यान्हचा तळपता सूर्य की ज्याच्याकडे माणसं बघू नाही शकत. कारण का त्याचं तेज कसं आहे तर दिवीव चक्षुरातम असा उल्लेख विष्णूच्या सूक्तामध्ये आहे. तिथे स्वर्गामध्ये त्याचं ते जे तेज आहे ते सगळीकडे व्यापून टाकलंय त्यांनी त्या आकाशाला आणि त्यामुळे माणसं तिकडे पाहू शकत नाहीत. त्यामुळे जे अभ्यासक विष्णूला आदित्य सूर्य कुळातली देवता मानतात त्यांच्यामध्ये त्याची तीन पावलं म्हणजे सूर्योदय, मध्यान्हीचा प्रखर तळपता सूर्य आणि सूर्यास्त. त्यामुळे दोन आपण पाहू शकतो, सूर्योदय सूर्यास्त. अगदी मध्यान्हीचा सूर्य आपल्याला पाहता येत नाही, तो कसा आहे पूर्ण आकलन होत नाही असं अभ्यासक मानतात.
1: अच्छा अच्छा श्रद्धा ते तुम्ही खूपच छान माहिती सांगताय मला. श्रद्धा ते तुमच्या परवानगीने मी आमच्या श्रोत्यांना एक सांगू इच्छिते की श्रद्धाताई हे जे वेगवेगळ्या ऋचा, वेगवेगळे श्लोक, वेगवेगळे जे रेफरन्सेस आहेत ते आपल्याला धडाधड सांगत असतात, किंवा हे आतापर्यंतचे जे सगळे जे भाग झालेले आहेत तर या सगळ्या भागांमध्ये मला श्रद्धाताईंनी एकही चिठोरं हातात नाही, एकही कागद हातात नाही, काही बघून सांगितलंय असं कधीही नाही. हे सगळं त्यांना मुखोद्गत आहे. इंटेलिजन्स तर आहेच पण तुमची स्मरण शक्ती ही अफाट आहे, तर मला हे अगदी आवर्जून श्रोत्यांना सांगावं असं वाटतंय की कुठेही तुम्ही न वाचता न बघता हे सगळं तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या ज्ञानातून बुद्धीतून तुम्ही सगळं सांगता, तर खरोखरी अवाक व्हायला होतं तुमचं जेव्हा आम्ही तुम्ही जी माहिती सांगता ती ऐकतो जेव्हा तेव्हा. तर मला हे अगदी मुद्दावर नमूद करावं असं वाटलं आता श्रद्धाताई.
0: ही मी म्हणेन की काय पूर्वजन्मीची पुण्याई किंवा सरस्वतीची कृपा म्हणेन माझ्यावर असलेली.
1: नक्कीच नक्कीच. आणि तेवढाच तुमचा अभ्यासही गाढा आहे, वर्षानुवर्षांचा अभ्यास आहे, तर कुठेही तुम्ही कुठलेही रेफरन्सेस न घेता न वाचता सगळं तुम्ही तुम्ही नुसतं हा आपला कार्यक्रम मी तुमचा रेकॉर्ड करते. तर सॉरी आज माझ्यामुळे थोडस जरा इकडे तिकडे विषय आपले सरकले थोडेसे, पण श्रद्धाताई नेमकं वेळेच्या अभावी मला आता थांबावं लागतंय.
0: बरोबर आहे.
1: हा तर
0: नाही, काम करू हवं तर पुढच्या आपल्या रेकॉर्डिंगच्या वेळी सुरुवातीला एक 5 ते 7 मिनिटात परत थोडं विष्णू देवतेबद्दल जर काही उल्लेख आहेत थोडेफार ते मी सांगते आणि मग आपण पुढच्या देवतेकडे वळू.
1: हो चालेल चालेल, अगदी आवडेल आम्हाला. तर परत मनापासून एकदा मी तुमचे आभार मानते श्रद्धाताई. आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फेही तुम्हाला मी धन्यवाद देते आणि परत लवकरच भेटूयात पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्याच्या कार्यक्रमात. नमस्कार श्रद्धाताई. नमस्कार श्रोते.
2: मंडळी, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी आशा करतो की आता हा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असणार. आपल्या काही प्रतिक्रिया असल्याबद्दल आमच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. जाता जाता ऐकूयात काही गाणे आणि पुन्हा भेटूयात रविवारी ठीक 11 वाजता. नमस्कार, धन्यवाद.
3: आपला आजचा कार्यक्रम श्री विजय आणि सौजय श्री देशपांडे यांनी मदर्स डे निमित्ताने प्रायोजित केला आहे. देशपांडे कुटुंबियांतर्फे सर्व माऊलींना आजच्या मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या प्रायोजनाबद्दल देशपांडे कुटुंबियांचे देखील आकाशवाणी सिडनीतर्फे खूप खूप आभार.

0: आयुष्यभराचा भार
1: म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
3: ग्रीन ऑस्ट्रेलिया साठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीड ला विकून टाक.
2: पण कसं?
3: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kWh सोलर सिस्टीम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
3: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
3: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
4: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पातशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदयसिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य, ढोलताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.

0: 98.5
1: 2000
0: FM。
2: 如果你是一片风景，然后。

0: Ümitin mi bilir misin?
1: 98.5
2: 2 triple O
1: FM.

0: 98.5
1: 2000 FM.
0: Ninety-eight point five
1: 2000 FM.